0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। रसिक श्रोत्यानाम आजा सप्रेम नमस्कार। स्वर तरंग कार्यक्रमात या दुपारी अगदी मनापासून मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते AM2 रेडिओ मॉरिशसवरून। तेव्हा रसिकहो, एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। तर नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाची सुरुवात एका गौर गणेश भक्ती गाण्याने आरंभ करीत आहोत। तर चला स्थानीय कलाकारांच्या आवाजात ऐकूया ही गणपती आरती।

ऋषिक श्रोत्यानु स्थानीय कलाकारांच्या आवाजातल्या या सुंदर गणेश भक्ती गाण्यानंतर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत ऋतू हिरवा या गीत संग्रहातून घेतलेले हे शीर्षक गीत अष्टपैलू गायिका

ऋतु हिरवा ऋतु बरवा या गीत संग्रहातून घेतलेले शशक गीत आपण एकत्र होता रसिक श्रोत्यांनो. अष्टपैलू गायिका आशा भोसले व साथी कलाकारांच्या आवाजात स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे सांज गारवा या अल्बममधून घेतलेले हे गाणं कधी सांज वेली मिनिंद इंगळे यांच्या गोर आवाजामध्ये.

अर सह जुलाई चा दैनिक स्वरतरंग कार्यक्रम रसिक हो अगदी मनापासून परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते एम टू रेडिओ मॉरिशसवरून. तेव्हा स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे चंद्रशेखर सानेकरांची ही रचना तू माझी कल्पना तू माझी संवेदना. बेधुंद या गीतसंग्रहातून घेतलेले हे भावपूर्ण गीत आहे स्वप्नील बांदोडकर यांच्या गोर आवाजातलं.

0: अवो पांडू हवालदार, ओ पांडू हवालदार।
1: कोण रे, कोण आहे, हाय कोण?
0: अवो मी आहे, मी गंगी। जरा माझी केस लिहून घ्या, माझ्या कुलपाची चावी हरवली।
1: कुलपाची चावी? अहो, चावी नेहमी सांभाळून ठेवायची असते। भलत्या सलत्याच्या हाताला लागले तर तुमच्या कुलपाचं काय होईल? सत्यानाश, म्हणजे चोळा मोळा।
0: अहो, म्हणून तर तुमच्याकडे आली। तुम्ही माझी केस लिहून घ्या आणि माझी चावी तेवढी शोधून द्या।
1: मला फोन वाजला की काय? हॅलो।

0: हा तुमची केस, अहो तुमची पण केस आहे का? अहो फोनवर कसली केस देत आहे? जवळ येऊन केस द्या, इकडे येऊन केस द्या। अहो मी एकटा जीव सदाशिव किती केसी घेत बसू? अहो आता मी दुसऱ्या केसीमध्ये बिझी आहे, तुमची जर केस द्यायची असेल ना तर पोलीस स्टेशनला या। हा गंगे आता बोला।
1: अहो माझी चावी तेवढी शोधून द्या आधी।
0: चावी शोधून देतो, पण समजा जर चावी सापडली नाही तर माझी चावी चालेल का? माझ्याकडे मास्टर की है, मास्टर की।
1: तुमची चावी? नको नको बाबा। अहो तुमची चावी माझ्या कुलपाला कशी लागल?

एनबीसी शंघाडाळात दुपारचे 12:31 झालेली आहेत. रसिक हो, आपण एकत आहात. आपला स्वरतरंग कार्यक्रम तेव्हा चालू करीत आहोत. आपला संगीतमय कार्यक्रम यापुढील कोणी गाण्याने हिम्मत कुमार चित्तार व सहगायकांच्या आवाजात.

निशाणा मला दिसला ना, नवरी मिले नवऱ्याला या मधुर चित्रपट गाण्यानंतर श्रोते रसिक हो, चला या क्षणी या सुंदर बालगीताचा आनंद घेऊ संजीवनी भिलांडे यांच्या सुरेल आवाजात.

दुल कर दरिया चरा जाहे लोकप्रिय कोली गीत आपने कथोता स्वर सम्राट लता मंगेशकर हिम्मत कुमार व समूहाच्या आवाजात रसिको एका तासाच्या या संगीतमय कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवित आहोत हृदय वसंत फुलताना प्रेमा से रंग यावे. शैलेंद्र सिंह, कविता कृष्णमूर्ति, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर व सखी कलाकारांच्या आवाजातल्या ह्याच गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. यानंतर तुम्ही ऐकू शकाल तमिळ कार्यक्रम आर एस सिकंदन यांच्या प्रस्तुतीवरून. तेव्हा दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज

तर शिक्षोत्यानो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत संजू दातूर आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. रोमांस या दुनियेत जाऊया आणि विशेषतः आस्वाद घेऊया. ये देवाणी करदे.

0: ऐक ना, तुला एक सांगायचं होतं.
1: काय?
0: माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे. तू फक्त हो बोल, मी काय पण करीन.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे अप्रतिम गाणं आहे, लावणी आहे, श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया चंद्रा.

रसिक मंडळी कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत कोळी गीत. योगेश अग्रवरकर आणि साधी कलाकारांची स्मुद्र आवाजात ऐकूया मी दोलकर दर्याचा. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.